अक्षरकार बापतकारी ही ईर्षा माथे बने मकार नाते नमक हरामी समझो होते पूरे चार